निरंजन होए, जेको मन जाने मन कोए, पंच प्रवान पंच प्रधान, पंचे पामे दरगे मान, पंचे सोहे दर्रा जान, पंचा का गुर एक ध्यान, जेको